0: ஹம்சா से பை லவதா கி நுனிமே வாஹகதகி ए वाहकता मिहारु आ अडका आ रूहकाय ए फोरिया ए जोश किंगुस्तिनी मुलिं एहिं दुनियाका
1: दिवाली ऐसा क्या बाइट तू जाऊन उठना बिटना लाऊन ये की तू तेरे भाई के राडे नहीं देखा तू इधर कच्चे तू
0: हाँ वो अधे रिमिक्स की बदले नो एक हम को लवे किनस्ते आ देरु में ಒಮ್ಮೆ ಹೋಮ ದ್ವಹಿಗೆ ಮೆಂದರು ದೇ ಜಹಾರು ರಿಪೀಟ್ ಅಂಗಾರು ದೂಹುಗೆರೆ ದಿಹೆ ಜಹಾರು ಅದಿ ಬುಧ ದೂಹುಗೆರೆ ಬಾರ್ ಜಹಾರು
2: ವರ್ಷನ್ 2.0
3: ವರ್ಷನ್ 2.0